0: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवारनंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल, असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका पीएचडी धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये बीटेक एमटेक आणि मृदा संधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित धाक यांनी थेट थायलंड मधील व्हाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित धाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर नेता चौरे.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉ मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89

वर्षांच्या होत्या। लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे। हवामान। राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली। बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार। राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी। ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: FM Gold, खरा सोना
1: 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी सकाळचे 10 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. लगेचच बोलतीये, थोडं थोडक्यात सांगते कारण आज लगेचच एक गाणं आपण ऐकूया कार्यक्रमात. त्यानंतर आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत. प्रायोजित कार्यक्रमानंतर पुन्हा आपली भेट होणार आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रम आपण संपूर्ण ऐकणार आहोत. मराठी सिनेमामध्ये ज्यांनी अनेक दशकं अधिराज्य गाजवलं त्या चंद्रकांत आणि सूर्यकांत यांच्याविषयी आज आपण कार्यक्रमात मनस्पर्शीमध्ये बोलणार आहोत. आणि त्याचं कारण सांगते, कारण ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी

जी आज मंगळवारी 2 जून रोजी सांगत आहोतीये, त्यामुळे आज आपण त्यांच्या चित्रपटांबद्दल, त्यांच्या कारकिर्दीविषयी आपल्याला जरी माहिती असलं, आपण त्यांचे चित्रपट बघितले असले, तरी त्यांच्या चित्रपटांविषयी मनस्पर्शी कार्यक्रमात बोलणार आहोत. जरी सूर्यकांत यांच्या जन्मशताब्दीची आज सांगता असली, तरी चंद्रकांत आणि सूर्यकांत ही दोन्ही नावं नेहमी आपण एकत्रित रीतीने घेत असतो, त्यामुळे दोघांच्याही चित्रपटांविषयी, कारकिर्दीविषयी बोलणार आणि त्या जुन्या चित्रपटातली गाणी आपण भरपूर आजच्या कार्यक्रमात ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मनस्पर्शीमध्ये यांच्याविषयी गप्पा, त्यानंतर अर्थातच युवा तरंगमध्ये युवा विश्वात घडणाऱ्या गोष्टी, आपल्या युवा मैत्रिणीशी गप्पा आणि रंजक सफरमध्ये नेहमीप्रमाणेच एक छानसं रंजक विषय, हे सगळं असणार आहे. त्यामुळे थोडीशी माहिती, थोडं मनोरंजन, थोड्या गप्पा आणि तुमची आवडती जुनी नवी मराठी गाणी, जुन्या नव्या मराठी गाण्यांचा खजिना घेऊन आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असतो. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त FM गोल्ड वाहिनीवरती. त्यामुळे सूर्यकांत आणि चंद्रकांत यांच्या चित्रपटातली गाणी आपण ऐकणार आहोत आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात आणि लगेचच ऐकणार आहोत 10:05 प्रायोजित कार्यक्रम. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी.

0: श्रोत्या 10:05 झालेली आहेत. आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आपल्याकडे असं म्हणलं जातं की प्रोटीन हे आहारात असलंच पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे, आणि भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा किंवा एक्सेस प्रोटीन हे वेगळ्या स्वरूपामध्ये खा असं सांगितलं जातं. पण जे एक्सेस प्रोटीन खातात त्यांची किडनी खराब होते, किडनी फेल होते. मग नेमकं या सगळ्यावरती उपाय काय आहे, या मागचं तथ्य काय आहे की प्रोटीन खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, कोणी किती प्रमाणात खायचं?
3: जर का तुम्ही 90s जर का बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत होतं. मग आता हार्ट अटॅक कशाने येतात तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतात. मग हे ब्लॉक कशामुळे होतात तर चरबीमुळे होतात. मग त्यावेळेला बाबा फॅट्स खाल्लं तर प्रॉब्लेम, बरोबर ना, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅकचं मेजर. मग त्यामुळे त्यांनी डायटरी गाईडलाईन्स काढल्या. मग डायटरी गाईडलाईन्स मध्ये त्यांनी ट्रायंगल दिला. मग त्याच्यामध्ये काय की जास्ती कार्बोहायड्रेट खा, त्याच्यापेक्षा कमी प्रोटीन खा आणि फॅट्स एकदम कमी खा, बरोबर ना. नंतर नंतर तर तो कन्सेप्ट एवढा म्हणजे टोकाच्या लेवलला गेला की डायरेक्टली नो फॅट म्हणजे नो ऑइल, बरोबर ना, झिरो ऑइल म्हणजे ऑइलच घ्यायचं नाही, बरोबर की नाही, म्हणजे जसं काही फॅट्स खायचंच नाही. म्हणजे इव्हन एवढा तो गेला की बाबा शेंगदाण्यांमध्ये तेल आहे किंवा ड्रायफ्रुट्स मध्ये तेल बी आहे त्या, मग तेही खायचं नाही, तेही वाईट आहे. आणि मग त्याच्यातून म्हणजे लोकांना जर का तेलच मिळालं नाही शरीराला तर मग तुमचे जॉईंट्सला बंगन मिळणार कुठून आहे. मग त्यामुळे जॉईंट्स पेन, आर्थरायटिस आणि एक्सेस कार्ब खाऊन डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं. आणि मग नंतर लक्षात आलं रे की कार्बोहायड्रेटमुळे काय व्हायला लागलं, डायबिटीस वाढायला लागलाय. आणखी नवीन रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतच नाही किंवा ट्रायग्लिसराइड वाढतच नाही. चरबीचा आणि त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये. बेसिकली होते कशामुळे मग चरबी वाढते तर ती कार्बोहायड्रेटमुळे वाढते. म्हणजे शरीर काय करतं, एक्स्ट्रा साखर तुमची ग्लायकोजन मध्ये वगैरे स्टोअर करतं, पण त्याचंही एक प्रमाण आहे. त्याच्या पुढे गेलं तर शरीराला ते मॅनेज होत नाही, मग ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज कॉल्ड ट्रायग्लिसराइड. आणि तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेज होतात ते कार्बोहायड्रेट मध्ये होतात. आणि त्यामुळे आता त्यांनी जानेवारीमध्ये जे काही नवीन गाईडलाईन्स आणल्या त्यामध्ये त्यांनी तो ट्रायंगल डायरेक्ट उलटा करून टाकला. म्हणजे असंही नाही की काही थोडेफार चेंजेस, डायरेक्ट उलटाच करून टाकला. म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्ही काय खा, फॅट्स खा, बरोबर की नाही, त्याच्यानंतर प्रोटीन खा आणि त्याच्यानंतर काय खा, कार्बोहायड्रेट एकदम थोडे खा. आणि इव्हन हळूहळू तर नो कार्ब डाएट वर सुद्धा प्रकरण आलेलं आहे. तर त्यामुळे कसं आहे त्यांना की एखादा प्रॉब्लेम बघायचा, त्या दृष्टिकोनातून ते डाएट ऍडजस्ट करायचं, बरोबर ना. आणि मग जेव्हा ते मॅक्झिमम लोक वापरायला लागतील त्यातून नवीन आजार क्रिएट होत आहेत, तर त्यामुळे ह्या फॅडकडे जाण्यापेक्षा या सगळ्या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे जर का तुम्ही नीट ऐकलं तरच त्यातून आरोग्याची निर्मिती होईल, अन्यथा मुश्किल आहे.
2: अगदी.
3: इव्हन आता तर नवीन असं आलेलं आहे की जसं तुम्ही प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर सगळ्यांनाच प्रोटीन चालते असं नाही. म्हणजे काही जणांना प्रोटीन चालतं, काही जणांची मात्र किडनी फेल होते. मग हे असं का होतंय? प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे प्रत्येकाचं. म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर मायक्रोबायोम टेस्ट करायचे. पोटातले जे तुमचे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला काय पचवायला तयार आहेत हे बघायचं आणि त्याप्रमाणे डाएट तयार करायचं. किंवा तुमचं जेनेटिक टेस्टिंग करायचं की तुमचं शरीर काय ऍक्सेप्ट करते, कार्बोहायड्रेट ऍक्सेप्ट करते, फॅट्स ऍक्सेप्ट करते का प्रोटीन ऍक्सेप्ट करते हे बघायचं आणि त्यानुसार डाएट द्यायचं. असं नवीन म्हणजे रिसर्च अजून तो म्हणजे एवढ्या फुल्ली लेवलला आला नाही, पण याच्यावर चालू आहे. म्हणजे बेसिकली काही बेसिक गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे मग परत तुम्ही कुठे येत आहे, आयुर्वेदाकडेच येत आहे की नाही? आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे एकाला जे डाएट चालेल ते दुसऱ्याला चालणार नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की सध्याचे प्रॉब्लेम काय त्यानुसार ते डाएट मेंटेन केलं जातं. त्याला काही म्हणजे नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन लक्षात येतात आणि आता ते जेनेटिक टेस्टिंग आणि हे ते जेव्हा होईल ते होईल. पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार त्यांची प्रकृती बघितली जाते आणि त्या प्रकृतीनुसार त्या माणसांनी काय आहार घ्यायला पाहिजे हे प्रॉपर वेने ठरवलं जातं. आणि त्या वेनीच जर का घेतलं तर तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन येणार नाहीत आणि तुमचे असलेले आजार, मग भले तुम्हाला डायबिटीस असेल किंवा म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक वेनी जर का त्याच्यावर काम केलं तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतील. अन्यथा नको त्या डाएटच्या म्हणजे म्हणतो ना फॉलोअप करायला जाऊन म्हणजे ऑर्गन फेल्युअर कडे जाणाऱ्या केसेस फार वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे.
2: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 7 जून रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.

0: गोल्ड खरा सोना।
1: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद। या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते।

0: परुष तिथे कंपत थे सांग कसा
1: काल माझी त्यात तुझा डोळ कसा
0: परुष तिथे

मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवरती. आणि आज मनस्पर्शी कार्यक्रमात आपण सूर्यकांत आणि चंद्रकांत या दोघांविषयीही बोलतोय. आणि सुरुवातीलाच म्हटलं तसं की सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दीची आज 2 जून रोजी सांगता आहे, म्हणून आपण त्यांच्याविषयी आज बोलणार आहोत. एक काळ असा होता जेव्हा चंद्रकांत आणि सूर्यकांत यांच्या नावाचं एक वलय होतं. सिनेमा कुठलाही असू दे, मग तो तमाशापट किंवा ऐतिहासिकपट असू दे, पौराणिक सिनेमा असू दे, चंद्रकांत आणि सूर्यकांत त्यामध्ये आहेत म्हणजे तो सिनेमा हिट होणार हे अगदी ठरलेलंच असायचं. या दोघांच्याही भूमिकांमध्ये एक प्रकारचा रांगडेपणा जाणवायचा. त्यांचे अनेक सिनेमे त्यांच्या भूमिकांमुळे अजरामर ठरले. चित्रकारांची खाण, जयप्रभा स्टुडिओ, चित्रनगरी यामुळे चित्रपटसृष्टीचं माहेर अशी कोल्हापूरची ख्याती. कलाकारांनी संपन्न असलेल्या या शहराला कलापूर असंही म्हटलं जातं. जवळपास अर्धशतकाहून अधिक काळ मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे चंद्रकांत सूर्यकांत हे बंधुद्वयी याच करवीर नगरीचे. पृथ्वीतलावरचे हे चंद्रसूर्य मराठी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान करून आहेत. त्यातील सूर्यकांत केवळ अभिनेते नव्हते तर लेखक, चित्रकार, शिल्पकार, निर्माता, दिग्दर्शक आणि ग्रामीण चित्रपटातील गावातील पाटील ही भूमिका समर्थपणे वठवणारे अशी सूर्यकांत मांढरे यांच्या व्यक्तिमत्वाची बहुआयामी रूपं होती. बोलूया या दोघांविषयी आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात.

सूर्यकांत आणि चंद्रकांत या दोघांविषयीही आपण बोलणार आहोतच, पण अर्थातच दोघांविषयी बोलत असताना दोघांच्याही चित्रपटातली गाणी ऐकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, कारण तेवढा वेळ आपल्याला पुरणारच नाही जर सगळ्या चित्रपटांमधली गाणी ऐकायचा प्रयत्न केला तर. कोल्हापूर इथल्या तानुबाई आणि तुकाराम मांढरे या दाम्पत्याच्या पोटी सूर्यकांत यांचा जन्म झाला. वामन हे त्यांचं मूळ नाव. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी त्यांचं सूर्यकांत हे चित्रपटांसाठी म्हणून नामकरण केलं. इंग्लिश टोप्या आणि अत्तर विकण्याचं दुकान चालवणारे त्यांचे वडील नाटक चित्रपटांचे सुद्धा शौकीन होते. तालीम संस्कृतीच्या कोल्हापुरात मांढरे बंधूंना व्यायामाची आवड असणं अगदी स्वाभाविकच. त्यानुसार उंच बलदंड असं त्या दोघांचं व्यक्तिमत्व होतं. थोरले बंधू चंद्रकांत हे सुद्धा अभिनेते म्हणून प्रसिद्ध, आणि म्हणूनच आपण चंद्रकांत आणि सूर्यकांत ही नावं नेहमी जोडीनीच घेतो. सूर्यकांत यांचं उमदं आकर्षक रूप भालजी पेंढारकर यांच्या नजरेस पडलं आणि वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी या मुलाला 1938 रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची संधी दिली. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचं मन अभिनय आणि चित्रकलेकडे ओढ घेत होतं. जाणकार चित्रकार बाबा गजबर यांच्याकडे ते चित्रकलेचे धडे गिरवायला लागले. 5 वर्षानंतर म्हणजे 1943 भालजींच्याच बहिरजी नाईक या चित्रपटात त्यांनी भूमिका केली, आणि या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजींनी त्यांचं नाव सूर्यकांत ठेवलं आणि पुढे याच नावाने ते चित्रपटामध्ये लोकप्रिय झाले.

0: गोल्ड, खरा सोना।
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत। तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
4: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.

ग्रामीण ते ऐतिहासिक सिनेमात वेळोवेळी एक ठसा उमटवणारे हे मांढरे बंधू चंद्रकांत आणि सूर्यकांत. चंद्रकांत यांचं मूळ नाव गोपाळ तर सूर्यकांत यांचं वामन. या दोघांनीही मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास निर्माण केला. सूर्यकांत यांच्याविषयी आज आपण सुरुवातीला बोलतोय. ह्याचं कारण सुरुवातीलाच सांगितलं तसं की 2 जून आजच्या दिवशी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे म्हणून. पाऊण शतकापूर्वी म्हणजे 1950 राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या केतकीच्या बनात या चित्रपटात त्यांनी सर्जेराव ही भूमिका केली. मराठीतला पहिलाच फक्त प्रौढांसाठी असा प्रमाणपत्र मिळालेला सिनेमा होता हा. नायक म्हणून 100 अधिक चित्रपटांमध्ये ते झळकले. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि नंतर पांढरपेशा शहरी जीवनात वरचे जे चित्रपट आले स्त्रीजन्मा तुझी कहाणी गृहदेवता बाळाजोजोरे या चित्रपटातले नायकसुद्धा त्यांनी तितकेच सुरेख रंगवले. अभिनेत्री जयश्री गडकर आणि त्यांची पडद्यावरची जोडी अतिशय लोकप्रिय ठरली. सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांच्या जोडीनी 27 चित्रपटात एकत्र काम केलं. सुलोचना आणि उषा किरण यांच्याबरोबर सुद्धा केलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडले. चंद्रकांत यांनी सुद्धा सुरुवातीला आपण दोघांविषयी बोलतोय भालजी पेंढारकर यांच्या छत्रपती शिवाजी या सिनेमामध्ये जेव्हा त्यांनी शिवाजीची भूमिका केली त्यासाठी त्यांनी सिनेमा संपेपर्यंत त्यांच्या प्रत्येक हालचालीमध्ये शिवाजी महाराजांचा डौल असायचा आणि तसंच वागायचा सल्ला त्यांना भालजी पेंढारकर यांनी दिला होता. चंद्रकांत यांनी सुद्धा ऐतिहासिक पौराणिक सामाजिक भूमिका केल्या. रामराज्यामधला राम पाहून लोक पाया पडायचे तर जयमल्हारमधला बेरड पाहून तितकाच रागसुद्धा करायचे. स्वयंवर झाले सीतेचे मध्ये रावणाची भूमिका त्यांनी रामराज्यामध्ये चंद्रकांत यांनी रामाची भूमिका केली आणि स्वयंवर झाले सीतेमध्ये रावणाची. शेजारीमध्ये जयश्री शांताराम यांच्यासोबत मशाल नृत्य सुद्धा त्यांनी केलं. प्रत्येक भूमिकेत ते तितकेच एकरूप व्हायचे. चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोघांमध्ये 12-13 वर्षाचं अंतर होतं. चंद्रकांत यांच्यानंतर 17 वर्षांनी सूर्यकांत मराठी चित्रपटसृष्टीत आले. चंद्रकांत जेव्हा स्टुडिओमध्ये काम करायचे तेव्हा सूर्यकांत त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन यायचे आणि मग शिवछत्रपती सिनेमात सूर्यकांत यांना बाल शिवाजीची भूमिका मिळाली. दोघांनी एकत्र सिनेमेसुद्धा केले. दोघांचं एकमेकांवरती नितांत प्रेम. कधी छोटा मोठा वाद झाला तर तो टिकायचा नाही त्यांच्यामधला.

सूर्यकांत आणि चंद्रकांत बंधू या दोघांविषयी आपण आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात बोलतोय. ह्याचं कारण म्हटलं तसं सूर्यकांत यांची जन्मशताब्दी आज त्याची सांगता होते आहे जन्मशताब्दी वर्षाची. त्यानिमित्ताने त्यांच्या चित्रपटातील कारकिर्दीविषयी तर आपण बोलतो आहोतच, त्यातली गाणीही आपण वेगवेगळी ऐकतो आहोत. आणि चित्रपटांविषयी बोलत असताना आपल्या लक्षात येतं की एका बाजूला जेव्हा चित्रपटातून अमाप लोकप्रियता मिळवल्यानंतर सूर्यकांत यांनी रंगभूमीवर सुद्धा तितकीच तेजस्वी कारकिर्द घडवली. बेबंदशाही, आग्र्याहून सुटका, तुझे आहे तुझपाशी, लग्नाची बेडी, झुंजारराव या नाटकातून त्यांनी समर्थ अभिनयाचं दर्शन घडवलं. कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या उभारणीत सुद्धा त्यांनी योगदान दिलं. त्यांनी आत्मचरित्रसुद्धा लिहिलं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेतून. 1978 ईर्ष्या या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही त्यांनी केलेलं होतं.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech cadet entry scheme, permanent commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.

चंद्रकांत आणि सूर्यकांत यांच्याविषयी आपण बोलतोय. त्याच्यात लहानपणापासूनच चंद्रकांत यांना चित्रकलेची आवड होती. चित्रकार मांढरेंना आजूबाजूच्या गोष्टी चित्रात टिपून घ्यायची सवय सिनेमात बऱ्यापैकी उपयोगी पडली. निरीक्षण आणि निरीक्षणातून अभ्यास. लहानपणी ते नकलासुद्धा करायचे आणि ही आवड लक्षात घेऊन बाबूराव पेंटर यांनी शालिनी सिनेटोनमध्ये त्यांना सिनेमात पोस्टर्स तयार करण्याची जबाबदारी दिली आणि चंद्रकांत यांचं आयुष्य बदलून गेलं. सिनेमाचं पोस्टरच नाही तर कला दिग्दर्शनामध्ये सुद्धा चंद्रकांत यांनी लक्ष दिलं. सिनेमातली कलात्मक मांडणी स्वतः कैली तयार बनवली. चित्रकलेची वळणं काढत असताना त्यांच्या आयुष्यात सिनेमाचं वळण कधी आलं ते त्यांनाही कळलं नाही. सावकारी पाश हा चित्रपट चंद्रकांत यांना अचानक मिळाला. त्यांच्यासाठी तर तो खरं म्हणजे धक्काच होता. सिनेमातला हरबा पडद्यावर आला आणि खेडवळ भूमिका करण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नसायचं. चंद्रकांत सूर्यकांत या दोघांनीही कोल्हापुरी साज कोल्हापुरी रांगडेपणा सिनेमामध्ये आणला. त्या काळात दोघांनी मिळून चित्रपटसृष्टीवरती अधिराज्य केलं. मुक्कामपोस, ढेबेवाडी, स्वराज्याचा शिलेदार, पाटचा भाऊ, बाई मी भोळी प्रत्येक सिनेमा गर्दी खेचायचा. जुन्या काळात तमाशा हे ग्रामीण भागात करमणुकीचं एकमेव माध्यम होतं. त्यानंतर सिनेमा आले पण मग सिनेमात सुद्धा हा ग्रामीण बाज अस्सलपणे दिसला. आणि फक्त तमाशाच नाही तर सावकारी पाश असेल, पाटीलकीचा वचक असेल, शर्यती असतील, अशा सगळ्या ग्रामीण गोष्टी अस्सलपणे मोठ्या पडद्यावर दिसल्या त्या चंद्रकांत सूर्यकांत यांच्यामुळेच त्यांच्याच काळात त्यांच्या चित्रपटातनं. मगाशी मी म्हटलं तसं की चंद्रकांत आणि सुलोचना दीदी यांची जोडी लोकप्रिय झाली. दोघांनी मिळून अनेक चित्रपट केले. सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांची जोडी हिट ठरली. चित्रपट कुठलाही असो एक छोटीशी गंमत हा म्हणजे आठवा तुम्ही थोडंसं हे जुने चित्रपट जर आठवलेत तर त्यातली तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट नक्की आठवेल. ती म्हणजे धनी असं म्हणून मारलेली हाक ही कायम रसिकांच्या मनावर ठसली. तीच हाक जयश्री गडकर यांनी सूर्यकांत यांना मारली. तीही लोकप्रिय ठरली. चंद्रकांत यांना सुलोचना दीदी यांनी मारलेली हाक चित्रपटातून हे सहज म्हणून खरं तर आलेले शब्द होते पण एखादी गोष्ट लोकप्रिय कशी ठरते तसं चित्रपटातनं या गोष्टी आपल्या मनावरती ठसल्या आणि आपल्यामध्ये राहिल्या. चित्रकलेबद्दल आपण बोलत होतो तर या दिग्गज अभिनेत्यांनी आपली कला उतारवयात सुद्धा जोपासली. चंद्रकांत यांनी अनेक

एक चित्र काढली, त्यातून चंद्रकांत मांढरे कला संग्रहालयाची सुद्धा निर्मिती झाली. सूर्यकांत यांनी आपलं लेखन जोपासलं, सिनेसृष्टीचं वलय ओसरल्यानंतर त्यांचं कौटुंबिक आयुष्यसुद्धा तसंच समाधानी होतं. अशातच बनगरवाडीमध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत यांनी मोठ्या पडद्यावरती आपल्याला दर्शन दिलं. असे वेगवेगळे चित्रपट, किती गाणी ऐकावी, किती चित्रपटांबद्दल बोलावं, आणि किती चित्रपटांबद्दल बोलत असताना किती वेगवेगळी गाणी इतकी सुंदर आहेत त्या काळातली, ती किती ऐकावी असा प्रश्न पडतो. 10:46 झालेत, त्यामुळे अजून काही गाणी आपण नक्की ऐकू शकतो. ऐकूया आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात.

सुरुवातीपासूनच आपण म्हणत होतो तसं की चंद्रकांत आणि सूर्यकांत यांनी कोल्हापुरी बाज साज रांगडेपणा हा सिनेमात आणला आणि गावातला ग्रामीण बाज जो आपण बघितला त्याच्यात एका चित्रपट मग सगळ्याच खरं तर चित्रपटांबद्दल प्रत्येक वेगवेगळ्या चित्रपटाबद्दलही आपण बोलू शकतो इतके वेगवेगळे छान चित्रपट आहेत आपल्याला त्याच्याबद्दल बोलता येईल. पण एक जाता जाता फक्त की सांगताय एकासारखा जो चित्रपट होता त्यांनी ग्रामीण चित्रपटाला एका वेगळ्याच ठिकाणी नेऊन ठेवलं. त्यातली चंद्रकांत यांची भूमिका गावातला पाटील त्याचा मगरूर रगेलपणा रंगेलपणा हुकूमत असं एकूण सगळं व्यक्तिमत्व यातून दिसलंच. त्याच वेळेला स्वातंत्र्य मिळालेलं होतं समाज स्वतंत्ररित्या काहीतरी विचार करू पाहत होता जगण्याच्या पद्धतीत बदल झालेला होता. सांगते ऐकानी या काळात जनमानसावरती पगडा बसवला ग्रामीण चित्रपटाची परिभाषा सुद्धा बदलली म्हणून या चित्रपटाविषयी बोलतोय. तसं तर साधी माणसं काय किंवा भाऊबीज काय किंवा कुठल्याही म्हणजे इतर सगळ्याच चित्रपटांबद्दल खरं तर आपण कितीही भरभरून बोलू शकतो पण अर्थात जाता जाता एवढंच की सुरुवातीलाच म्हटलं होतं तसं की त्या दोघांनीही म्हणजे ज्यांना आपण म्हणू शकतो की पृथ्वीतलावरचे चंद्रकांत सूर्यकांत हे पृथ्वीतलावरचे चंद्रसूर्य ज्यांनी मराठी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करून ठेवलेलं आहे त्यांच्याविषयी आज आपण बोलत होतो आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात.

0: श्रोतेहो 11 वाजलेले आहेत. आपण ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स.
1: जाहीर सूचना. या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वी शता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
3: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वी शता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट. म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी, आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेस आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. च्यवनप्राशचं आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल

0: कोल्ड ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट रहा। फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळा सत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट। आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा। नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो, त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट। बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा। सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा। केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं। तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं। केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा। केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम। केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा। आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा। गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा। त्वचेचं काळवंडण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा। अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम। पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा। उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा। वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट। पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा। काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम। कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा। त्वचा नितळ, मृदू, मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप। डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात। तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या। न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत। ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता।
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप। डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021। डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530। तन्वी दादर क्लिनिक 9833683621। तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅबलेट्स।
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स।

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 11:05 झालेली आहेत. कार्यक्रम सुरू झालाय युवा तरंग. युवा तरंग या कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

0: Ai cada jiba, ai cada jiba, ai cada jiba.
1: नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात FM गोल्ड।

0: श्रोतेहो, 11:15 झालेली आहेत. कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग. युवा तरंग कार्यक्रमात आपण नेहमीप्रमाणेच आज आपल्या एका युवा मैत्रिणीशी गप्पा मारणार आहोत. कोण आहे ही आजची युवा मैत्रीण? तिचं नाव आहे महिका खंडकर. महिकानी काय केलंय, ती आत्ता पुढे काय करते, हे सगळं आपण तिच्याशी गप्पा मारत जाणून घेणार आहोतच. आपण सुरुवातीला स्वागत करूया तिचं. हाय महिका.
1: हॅलो, गुड मॉर्निंग.
0: तुझं कार्यक्रमामध्ये युवा तरंग या FM गोल्ड वाहिनीवरच्या कार्यक्रमात तुझं खूप मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल.
0: महिका ही तिने BSc इन फिल्म मेकिंग केलेलं आहे, ज्याच्यामध्ये दिग्दर्शनात म्हणजे डिरेक्शनमध्ये तिने स्पेशलायझेशन केलेलं आहे. MA इन सिनेमॅटोग्राफी, परदेशात जाऊन लीड्स या ठिकाणी तिने हे सिनेमॅटोग्राफीमध्ये पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. लंडनमध्ये थोडा कामाचा अनुभव घेऊन ती पुन्हा भारतात आली आहे आणि आता इथे ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते. जाणून घेऊया तिच्याचकडून, तिच्याशी गप्पा मारूया आजच्या आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात. महिका, सुरुवातीला मला तुला असं विचारायचं की

0: बीएस इन डिरेक्शन हा इतका वेगळा मार्ग आहे, तो तू कसा काय निवडलास?
1: तर लहानपणापासूनच मला फिल्म्सची चित्रपट बघायची खूपच आवड आहे. म्हणजे माझा आई बाबा आणि माझा लहान भाऊ आम्ही दर आठवड्याला किंवा दर दोन आठवड्यात एकदा लहानपणापासूनच नवीन नवीन फिल्म येतात तर बघायला जातो चित्रपट घरात, अजूनही जातो.
0: बरोबर.
1: आणि नवीन कुठल्या टीव्हीवर आलेल्या फिल्म शोज पुस्तकं मला या सगळ्यात खूपच इंटरेस्ट आहे. तर लहानपणापासूनच त्या गोष्टी बघून मी मोठी झाली आहे. तर त्याच्या पडद्या मागे काम करायचा मला असं चान्स मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. बट मला ते कायमच वेगळी जादू वाटायची की ज्या गोष्टी रिअल लाईफ मध्ये अजिबात कधीच पॉसिबल नाही आहे ते आपण फिल्म्स मध्ये किती सहजपणे क्रिएट करतो दाखवतो, तर ती खरोखर जादूच वाटायची. तर मग त्याच्यात काही करता यावं असं मला चान्स मिळाला हीच मला खूप मोठी गोष्ट वाटते आणि म्हणून मला खूपच आवड आहे.
0: बरोबर आहे. पण बरेच वेळेला काय होतं ना, आपण जेव्हा आजूबाजूला बघतो तेव्हा असं होतं की पडद्या मागे काम करणाऱ्यांची संख्या कमी असते, म्हणजे ज्यांची इच्छा कमी असते. बऱ्याच जणांना पडद्यावर जायचं असतं, कारण जसं तू म्हणालीस की लहानपणापासून सिनेमे नाटकं बघण्याची आवड ही खूप लोकांमध्ये आपल्याला दिसून येऊ शकते. पण मला ऍक्टर व्हायचं आहे असं म्हणणारे पटकन बरेच जण दिसतात. पण ऍक्टिंग न निवडता तू डिरेक्शनकडे वळलीस, पडद्या मागे जाऊन काम करण्याची इच्छा तुला झाली, तर कसा काय ऍडमिशन, कुठे ऍडमिशन घेतलीस, कसा काय तुझा हा कोर्स होता? मी स्पेशलायझेशन तू नंतर केलंस डिरेक्शनमध्ये, पण कुठे हा कोर्स निवडलास आणि केलास तू, कसा काय होता हा अनुभव सगळा तुझा?
1: हो, तर म्हणजे लहान असताना बऱ्याच लोकांना पिक्चर बघून हिरो हिरोईन व्हावं असं वाटतं, मला सुद्धा वाटलं होतं. बट तो स्किलसेटच एकदम वेगळा आहे. ऍक्टर्सच्या ज्या स्किल्स असतात त्या खूपच त्यांना एकदम स्पेसिफिक गोष्टी करता येतात ज्या सगळ्यांनाच करता येतील असं मला वाटत नाही, चांगल्या ऍक्टर्सना ऑफकोर्स. आणि मग लहानपणापासून कसे वेगळ्या वेगळ्या लाईफचे गोल्स बदलत राहतात, तसे मी वेगळ्या गोष्टी बदलत बदलत शेवटी कम्युनिकेशन डिझाईनवर आले होते, की जिथनं मला वाटलं की त्याच्याच तर ह्याच्याने मी खूप जवळ येऊ शकते फिल्म्सच्या.
0: अच्छा.
1: बट शेवटी मी ज्या एंट्रन्स टेस्ट देत होते, मी 6 का 7 डिझाईन कॉलेजेसना एंट्रन्स टेस्ट दिली, आय आय टीच्या डिझाईन विंगला एंट्रन्स टेस्ट दिली, सगळ्यामध्ये माझी एंट्री झाली. बट शेवटी मी जी लास्ट एंट्रन्स दिली ती फिल्म मेकिंग साठी दिली, वेस्टिंगवूड इंटरनॅशनल जे कॉलेज आहे, गोरेगाव फिल्म सिटी मध्येच ते कॉलेज आहे. सुभाष घई सर जे डिरेक्टर आहेत त्यांनी बनवलेलं कॉलेज आहे, तर तिकडे पण एंट्रन्स टेस्ट दिली अशी सहजच. पण म्हणजे ते ऍक्च्युली मला तिथे ऍडमिशन मिळाली तेव्हा मला असं वाटलं की हे ऍक्च्युली काहीतरी ह्याच्यात करण्यात सारखं आहे. आणि ऍक्टिंग ही खूपच इंटरेस्टिंग हा विषय आहे, बट डिरेक्शन मध्ये मला असं वाटतं की सगळ्या ऍस्पेक्ट ऑफ फिल्म मेकिंग मध्ये मला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करता येतं, कारण डिरेक्टरला ऍक्टर पासून साऊंड डिझायनर सिनेमॅटोग्राफर एडिटर सगळ्यांशी काम करावं लागतं.
0: बरोबर.
1: आणि जो एंड प्रोजेक्ट मिळतो त्याच्यात माझं कॉन्ट्रीब्युशन तेवढं जास्ती असतं असं मला वाटतं.
0: ऍक्च्युली बरोबर आहे. पण बऱ्याच ठिकाणी जेव्हा तू एंट्रन्स टेस्ट देत होतीस, म्हणजे सगळीकडे हल्ली तर प्रत्येक क्षेत्रासाठी एंट्रन्स टेस्ट असतेच, तर इथे तुला काही वेगळे प्रश्न, काही वेगळ्या गोष्टी, म्हणजे कारण हे सगळं फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे, तर तुला वेगळं काही होतं का, कशा प्रकारे सहजी झाला तुझा हा सगळा, म्हणजे तिथे एंट्री कशी झाली तुझी?
1: हो, तर म्हणजे बाकी सगळ्या डिझाईन कॉलेजेसचे वेगळे वेगळे आपले आपले टेस्ट होते, कधी ते ड्रॉइंग स्किल्स बघायचे, लॉजिकल थिंकिंग, प्रत्येक आय थिंक क्रिएटिव्ह फील्डमध्ये ते टेक टेस्ट ज्याच्यात तुमचं लॉजिकल रिझनिंग लॅटरल थिंकिंग टेस्ट करतात. विस्लिंगवूडचं एंट्रन्स म्हणजे जेव्हा मी ऍटलीस्ट 2019 मध्ये जेव्हा मी ती टेस्ट दिली तेव्हा एकच दिवस त्यांनी आम्हाला कॉलेजमध्ये बोलवलं आणि 4 वेगळ्या वेगळ्या भागाच्या टेस्ट होत्या. तर एक लॉजिकल थिंकिंग, एक जनरल नॉलेज, त्याच्यात स्पेसिफिकली मीडिया नॉलेज सुद्धा, म्हणजे आपल्या भारताच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चालू आहे, कुठल्या टाईपचे पिक्चर बाहेर येतात, तशा टाईपच्या गोष्टी. आणि एक क्रिएटिव्ह रायटिंगची पण परीक्षा होती, कारण ऑफकोर्स फिल्म्समध्ये काम करायचं तर थोडं क्रिएटिव्ह थिंकिंग असलं पाहिजे. आणि लास्टला एक स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायला लावतात, म्हणजे ज्याच्यात की तुम्हाला हे फील्ड का पिक करायचंय, कारण ऑनेस्टली जेवढं ग्लॅमरस पडद्यावर दिसतं तेवढं बिहाइंड द सीन्स तेवढं नसतं, ते खूपच कामच असतं. तर त्याच्यात जर तुम्हाला खरोखर इंटरेस्ट नसला तर मला वाटतं की थोड्या वेळात कंटाळा साहजिकच आहे. सगळं टेस्ट करावं म्हणून ते असे 4-part टेस्ट घेतात, एकाच दिवसाची टेस्ट असते.
0: बरोबर.
1: दिवसभर जातो पण तिकडे आणि मग ते झाल्यानंतर त्यांनी मला ऑलमोस्ट आठवड्याभरात सांगितलं की माझी एंट्री झाली आहे.
0: क्या बात है. हे विचारण्याचं कारणच हेच होतं की तू जे आता म्हणालीस तसं की तुला ऐकणारे जे अनेक जण आहेत आता, आपले जे श्रोते आहेत, ते त्यांच्या घरात तुझ्यासारखी तरुण मित्रमैत्रिणी समजा हा कार्यक्रम ऐकत असतील किंवा त्यांच्या घरातले मोठी माणसंही ऐकत असतील, तर प्रत्येकाला ना हे ग्लॅमरस फील्ड आहे हे तू म्हणालीस ते सगळ्यात बरोबर, कारण त्या ग्लॅमरचं इतकं आकर्षण असतं आणि खूप सहजी त्या क्षेत्रात जायची इच्छा मात्र होते. पण तरीसुद्धा मागचं ऍक्टर्सचं असू दे नाही तर डिरेक्टरचं असू दे नाही तर कॅमेरामनचं असू दे, काम हे तितकंच कठीण.

0: नसतं, कारण 10 ते 6 जॉब नाही आहे. हा हे अत्यंत क्रिएटिव्ह असं फील्ड आहे आणि तिथे मेहनत प्रचंड लागते. एंड रिझल्ट पडद्यावरती मोठा दिसतो, ग्लॅमरस दिसतो, म्हणून केवळ छान वाटतं, पण मेहनत किती असते हे तू अनुभवतीयस आता. तर तुझ्या त्या अनुभवाकडे तर येणार आहोतच, पण तू आत्ता म्हणालीस तसं की व्हिसलिंग वुड्समध्ये तुझी एंट्री झाली, मग त्याच्यानंतर तू तिथे कोर्स पूर्ण केलास, 12वी नंतर तू ह्या क्षेत्रामध्ये आलीस, नाही का?
1: हा,
0: मग तिथे तू म्हणालीस तसं की फिल्म मेकिंग मध्ये डिरेक्शन हे तुझं स्पेशलायझेशन तू नंतर चूज केलंस, तर बाकी विषयांमध्ये आधी वेगवेगळे विषय आणि मग स्पेशलायझेशन, असं कशा प्रकारे होतं हे सगळं?
1: हो, तर म्हणजे मी 11वी 12वी सायन्सच घेतलं होतं, कारण मला माझे ऑप्शन्स ओपन ठेवायचे होते.
0: बरोबर,
1: जे क्लासिकल आपला जो विचार असतो, कारण मी आर्किटेक्चरचा पण मध्ये ब्रीफली विचार करत होते, त्याला सायन्स लागतं, ऑल ऑफ दॅट. तर मग तसं करून जेव्हा मी व्हिसलिंग वुड्स मध्ये माझं बीएससी करायला गेले, तेव्हा पहिला वर्ष ते सगळ्यांना, अटलिस्ट बॅक देन, सगळ्यांना फाउंडेशन कोर्स म्हणून देतात, ज्याच्यात फिल्म मेकिंगचे जे 6 बिहाइंड द कॅमेरा स्पेशलायझेशन असतात, जसं कॅमेरा वर्क, डिरेक्शन, साऊंड डिझाईन, एडिटिंग, पोस्ट प्रोडक्शन, स्क्रिप्ट रायटिंग, ते सगळं शिकवतात पहिल्या वर्षात 2 सेमेस्टर घेऊन. आणि त्याच्यात ते आधी इंटरव्ह्यूच्या वेळेस पण असं सांगतात की तुम्हाला एक स्पेशलायझेशन डोक्यात असेल, पण तसं धरून चालू नका, सगळ्यात थोडे थोडे क्लासेस घ्या, शिका, एक्सरसाइजेस करा, आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला ह्या सगळ्यानंतर इंटरेस्टिंग वाटते ते पिक करा. कारण बऱ्याच लोकांना माहिती कमी असते बाकीच्या स्पेशलायझेशनची, डिरेक्टर आणि कॅमेरामॅन ऐकलेलं असतं बऱ्याच वेळा, तर तसंच घेऊन बरीच लोक एंटर करतात, पण शेवटी नंतर शिकला नंतर साऊंड डिझाईन बरं वाटतं, एडिटिंग बरं वाटतं, प्रोडक्शन डिझाईन म्हणजे जे सेट बनवतात तेच बरं वाटतं. तर तशानंतर पहिल्या वर्षानंतर ते सांगतात की आरामात तुमचं वेळ घ्या आणि एक सिलेक्ट करा. मी डिरेक्शन समजूनच गेलो होते, मी शेवटी डिरेक्शन केलं.
0: बरोबर, तुझं ठरलेलं होतं, पण तू म्हणतेस तसं काही वेळेला ना शिकता शिकता काही गोष्टींची आवड पटकन निर्माण होऊ शकते, एखादी गोष्ट आवडून जाते किंवा जमते, अरे मला हे जमतंय हे जेव्हा कळतं तेव्हा खूप छान वाटतं. तर अशा प्रकारे मग तुझा कोर्स सुरू झाला, मग तू डिरेक्शन कडे वळलीस, मग तुझं स्पेशलायझेशन त्यात झालं, आणि त्यानंतर मग तू थेट परदेशात गेलीस आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन केलंस. तर कॅमेरा मागे राहायचंय हे तर ठरलेलं होतं, पण थेट सिनेमॅटोग्राफीकडे कशी काय तुझी पावलं वळली?
1: आय फील लाईक डिरेक्टर आणि सिनेमॅटोग्राफरचं सेटवरती जरी एकदम मॅरेज असल्यासारखं काम करावं लागतं.
0: बरोबर,
1: कारण जे तुमच्या डोक्यात आहे किंवा जे तुमच्या स्क्रिप्टवर आहे त्याला स्क्रीनवर आणायला सिनेमॅटोग्राफरच शेवटी कामी येतो. त्यांचं आणि तुमचं बॉन्डिंग बरोबर नसलं तर काही समज नाही. आणि आय फील लाईक मला कॅमेरा मागचं कॅमेरा हँडल करायची शिकायची खूपच इच्छा होती, म्हणून मी मास्टर्समध्ये मी माझं सिनेमॅटोग्राफी शिकले. कारण आय थिंक टेक्निकल नॉलेज असावं डिरेक्टरला सुद्धा, जरी मी पुढे जाऊन फक्त डिरेक्शन जरी केलं आणि कॅमेराला हात जरी नाही लावला तरी ते टेक्निकल नॉलेज माझ्याकडे असणं गरजेचं आहे. सो मी माझ्या सिनेमॅटोग्राफर बरोबर नीट कम्युनिकेट करू शकते, स्वतः माझ्या डोक्यात व्हिज्युअल्स निर्माण होतील रादर दॅन जस्ट आयडिया की मला असा सीन पाहिजे. त्यापेक्षा मी स्पेसिफिकली बोलू शकते की मला असा लेन्स वापरून अशा लेन्सचा इफेक्ट पाहिजे, असे लाईट पाहिजेत. जरी मी सिनेमॅटोग्राफी हँड्स ऑन नाही केली तरी ऍज अ डिरेक्टर मला ते माहिती असणं मला वाटतं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर म्हणालीस तू, काही गोष्टींची थोडी बेसिक माहिती जशी असायला हवी तसा बेसिक अभ्यासही असायला हवा. हे खूप छान आहे, कारण प्रत्येक गोष्टीत ना कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाकताना त्याच्यामागे अभ्यास आणि मेहनत याला पर्याय नसतो, त्यामुळे तू हे सांगितलंस हे खूपच परफेक्ट आहे. तर परदेशात गेल्यानंतर इथे आपण एक गोष्ट शिकून जातो, मग परदेशात हल्ली बरीच जण बऱ्याच प्रकारचे कोर्सेस करण्यासाठी जातात, तर तुझा या फील्डमधला अनुभव कसा होता शिकण्याचा?
1: तर माझं तिकडे एकाच वर्षाचा कोर्स होता. तर तिकडे फरक एवढा आहे की आपल्याकडे भारतात जे कॅमेरा किंवा लाईट्स असतात त्याच्याबरोबर अटेंडन्स येतात, बॉईज येतात, दादाज येतात, तर ते बऱ्याचशा गोष्टी ते तुम्हाला सेटअप, म्हणजे आम्ही जर सांगितलं मला इकडे एक्सवायझेड प्लेसवर लाईट हवाय तर ते दादा तुम्हाला लावून देतील तो लाईट, किंवा तो कॅमेरा ट्रायपॉडवर बसवून देतील 3-4 किलोचा कॅमेरा वगैरे. तिकडे सगळं सौदा करावं लागतं, म्हणजे वेअरहाऊसमधनं सामान उचलून ट्रकमध्ये लोड करायचं किंवा ट्रॉलीजवरनं घसरत न्यायचं कुठे कुठे आणि मग स्वतः हाताने लावायचं वगैरे. तर ते एकदम अशा एकदम टेकन केअर ऑफ सिच्युएशन मधनं बाहेर पडून सगळं स्वतः करण्याच्या सिच्युएशन वर यावं लागतं. शिवाय घराबाहेर राहायचा एक्सपिरियन्स वेगळा, तिकडे त्या फ्रेंडवर सुद्धा सगळं स्वतःच करावं लागतं. तर इंडिपेंडेंट राहायला शिकायला जमतं जास्ती, प्रोफेशनली सुद्धा पर्सनली सुद्धा. आणि ऑफकोर्स वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्री, वेगळ्या वेगळ्या देशांच्या सिटीच्या इंडस्ट्रीज मध्ये हे सगळंच वेगळं असतं. तर ते सुद्धा सगळं मिळालं तर एक्सपिरियन्स छानच, म्हणजे जास्ती होलसम एक्सपिरियन्स म्हणतो असं मला वाटतं.
0: बरोबर.

0: चा तर हा अनुभव होताच, तू म्हणालीस तसं का, आणि त्याचमुळे ना पूर्वीच्या एका एका ठराविक काळापर्यंत मुली फार अशा कॅमेऱ्यामागे दिसायच्या नाहीत, त्याला कारणही हेच होतं जे आता तू म्हणालीस तसं की कॅमेरा हँडल करणं, आधी तो उचलणं आणि ते दिवे म्हणजे लाईट्स आणि सगळंच हेवी गोष्टी त्या होत्या. तर मुली आता बऱ्यापैकी हळूहळू या फील्ड्समध्ये आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत. तर तू इथे येऊन तर आता काम करतेच, त्याविषयी आपण नंतर बोलणार आहोतच, पण तू आधी तिथे सुद्धा अनुभव घेतलास लंडन मध्ये थोडं शिकून झाल्यावर काम करण्याचा, तर तो एक्सपिरियन्स कसा होता त्याबद्दल सांग.
1: हो, तर म्हणजे लंडनची फिल्म इंडस्ट्री आपल्या भारताच्या फिल्म इंडस्ट्री समोर खूपच लहान आहे. तिकडे जास्ती करून इंडिपेंडेंट फिल्म बनतात, थिएटर रिलीज पेक्षा कमी. म्युझिक व्हिडिओज, ऍड शूट ह्या सगळ्यात मी जास्ती काम केलं तिकडे असताना. कारण आपल्या भारताची फिल्म इंडस्ट्री जेवढी मोठी आणि प्रॉलिफिक आहे तेवढी लंडनची नाही अजून. तिथे जास्ती करून अमेरिकन चित्रपट बघितले जातात आणि त्यांचे ब्रिटिश चित्रपट खूपच कमी आणि खूपच लहान स्केलवर बनतात रिलेटिव्हली. तर मला तिकडे काम करण्यात सुद्धा असं जास्ती इंडिपेंडेंट एक्सपिरियन्स मिळाला. आणि कसं म्हणतात, बिग फिश इन अ स्मॉल पॉन्ड. छोट्या छोट्या प्रोजेक्ट मध्ये काम केलं तर पोस्ट जास्ती मोठी मिळते, तर आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी जास्ती मिळतात आणि जास्ती इनडेप काम करावं लागतं, त्याचं तुमचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात जास्ती असतं.
0: बरोबर.
1: तर ते सगळं आणि वेगळ्या देशाची लोक कशी फिल्म बनवतात, त्यांचे सेन्सिबिलिटी वेगळे असतात, त्यांचे काम करण्याचा एक प्रकार वेगळा असतो,
0: दृष्टिकोन वेगळा असतो.
1: हा, करेक्ट. तर ते सगळं शिकून त्यांच्या अराउंड काम करून सुद्धा खूपच लाईफ एक्सपिरियन्स सुद्धा मिळतो असं मला वाटतं.
0: बरोबर, मस्त. खूप छान, तू वेगवेगळे अनुभव घेत घेत म्हणजे एखादी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी एखादी शिक्षण घेणं, मग त्याच्यानंतर परदेशात जाऊन शिक्षण, मग तिथे कामाचा अनुभव, हे सगळं करत होतीस आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा भारतात यायचा तुझा निर्णय झाला आणि मग इथे येऊन तुझं काम कसं सुरू झालं ह्याबद्दल तुझ्याकडनं ऐकायचं आहे. पण मध्येच तुला थोडंसं थांबवते, आपण एक छानसं गाणं ऐकूया. तर गाणं ऐकल्यानंतर बाकी सगळ्याबद्दल, तुझे आता भारतात तू कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर काम करतेस ह्या सगळ्याबद्दल आपण गप्पा मारूया.

0: लाइफ इज ब्यूटिफुल, आयुष्य खूप सुंदर आहे, आणि या सुंदर आयुष्यात खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या गोष्टी करणारे आपले मित्रमैत्रिणी आहेत, आणि त्यातलीच एक मैत्रीण आहे आपली महिका खंडकर, जिच्याशी आज आपण आपल्या युवा तरंग या कार्यक्रमात गप्पा मारतोय. महिका, गाण्यानंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात तुझं स्वागत आहे.
1: हॅलो, थँक्यू.
0: आणि आपण बोलत होतो तुझ्या डिरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफी या सगळ्या फील्डबद्दल, तर कॅमेरा मागची मुलगी असं पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं, की जेव्हा फार मुली या फील्डमध्ये नव्हत्या, म्हणजे त्या फारशा दिसायच्या नाहीत कॅमेराच्या मागे, तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकूणच साधारण फिल्म इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनही पूर्वी जरा वेगळा होता. घरातनं फार पटकन परमिशन पण मिळायची नाही, पण आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. जसं आपण मगाशी म्हटलं तसं की वजनदार लाईट्स, कॅमेरा हाताळणं, टेक्निकल गोष्टी आहेत, तांत्रिक आव्हानं पेलणं, या सगळ्याबद्दल आताचा दृष्टिकोन कसा वाटतोय तुला? म्हणजे आता जेव्हा तू काम करतेस ऍक्च्युली, तर काही बदललेला दिसतोय दृष्टिकोन, किंवा आजूबाजूला काम करताना तुला काय अनुभव येत आहेत?
1: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं बरोबर आहे, आधीच्या काळी गोष्टी खूप वेगळ्या असायच्या. हे मला माझ्या सिनियर ऍक्टर्स आणि क्रू मेंबर्स कडनं ऐकायला मिळतं की मुली तेवढ्या नव्हत्या या फील्डमध्ये. पण आता मला वाटतंय की स्लोली स्लोली गोष्टी फारच बदलत आहेत मुलींसाठी. ज्या आमच्या थोड्या फार का होईना सिनियर ज्या आमच्या होत्या मुली आणि बायका, ज्या आमच्या आधी कामं केलेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये, त्यांचं खूपच कॉन्ट्रीब्युशन आहे या गोष्टीत. म्हणजे जर कोणी काम करून चांगलं काम करते तर त्याच्या पुढे ती मुलगी आहे किंवा मुलगा आहे हे बघणं जरा कमी केलंय लोकांनी, आणि आमच्या सिनियर्सना याचं फारच क्रेडिट जातं. ते आमच्यासाठी तसे स्पेसेस सुद्धा तयार करतात की आता जर तुम्ही ऍज अन एम्प्लॉयर जर कुठल्या पोस्ट साठी कोणाला हायर करता, तर आता मुलगा आहे का मुलगी आहे हे बघणं जरा
0: कमी झालेलं आहे. राईट राईट, बरोबर आहे.
1: आणि ते तसंच चालू राहावं म्हणून मी अँड माझ्यासारख्या अजून ज्या मुली आहेत ज्या फील्डमध्ये, त्यांना तसंच चांगलं काम करत राहणं खूप गरजेचं आहे. ती गोष्ट आहेच की अजूनही स्वतःला प्रूव्ह करत राहावं लागतं, जे एखाद्या वेळेस सगळ्यांनाच करायची गरज नसेल पडत. पण मी अजूनही म्हणणार नाही की 100% इक्वल आहे दोन्ही, कारण असं होतं कधी कधी की माझ्याच वयाच्या माझ्याच पोस्टच्या मुलाला काही लोक जाऊन प्रश्न विचारतात किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगतात, जे मी सुद्धा त्यांच्यासाठी करूच शकते.
0: बरोबर.
1: बट ते पर्सनली न घेता माझं बेस्ट काम करत मी राहावं असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: आणि ते रिझल्ट सुद्धा फॉलो करतीलच. आणि ज्या लोकांचे असे विचार अजूनही जरा जुने आहेत की मुला मुलींमध्ये भेदभाव करणारे, अशा लोकांसाठी ऑपॉर्च्युनिटी स्वतःच आजकाल कमी होत जातात, कारण त्याच्या प्रकारची टॉक्सिसिटी नेगेटिव्हिटी कोणालाही सेटवर
0: नको.
1: बरोबर. तर चांगल्या लोकांबरोबरच काम करत राहणं इम्पॉर्टंट आहे, आणि तशीच चांगली लोक तुम्हाला पुढे ऑपॉर्च्युनिटीज देतच राहतात. आणि इट्स जस्ट बेस्ड ऑन तुम्ही किती छान काम करताय, किती छान वागताय लोकांशी. आय थिंक मेनली तसंच आहे आता.
0: नक्कीच.
1: घरच्यांचा सपोर्ट आहेच मुलींना, ते खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांना ते तसं दिलासा देणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे की आता गोष्टी जरा सेफर आहेत मुलींसाठी, अजून मुली असतात सेटवरती, तर तशा टेन्शन त्यांचं कमी करणं सुद्धा इम्पॉर्टंटच आहे.
0: बरोबर बरोबर. आता तू सेटचा सगळ्याचा उल्लेख करतेच आहेस, मुली आहेत म्हणतेस तुझ्या बरोबर, तर तू आता तुझे लेटेस्ट काय काय प्रोजेक्ट चालू आहेत, काय कुठल्या ह्याच्यात काम करतेस तू?
1: तर इंटरेस्टिंगली मी आता जी फिल्म जस्ट फिनिश होत आली आहे त्याचं नाव आहे लग्न आणि बरंच काही. आणि ह्याची बेस्ट गोष्ट ही आहे की ही फिमेल लेड फिल्म आहे. तर आमची डिरेक्टर, डीओपी, कॅमेरा म्हणजे कॅमेरा वुमेन, एडिटर, साऊंड डिझायनर सगळ्याच फिमेल्स आहेत, आणि त्याच्याने खूप फरक पडतो सेटवरती. म्हणून मी डिरेक्टर्स असिस्टंट म्हणून काम करते या प्रोजेक्ट मध्ये. तर माझ्यासोबत ज्या अजून माझ्या पोस्टच्या आसपासच्या मुली आहेत, सगळ्यांना एकदम कम्फर्टेबल आणि सेफ स्पेस आहे. आणि ही फिल्म जी आहे ती सुद्धा एक रॉमकॉम आहे, पण एका मुलीच्या पर्स्पेक्टिव्हवरनं. म्हणजे कसं आजकालच्या मुलींना लग्नासाठी वगैरे जसे प्रॉब्लेम इश्यूज रेज होतात, आणि त्याला आजची मुलगी कशी टॅकल करते, ह्या सगळ्याबद्दल फिल्म आहे. आणि क्युट फिल्म आहे, पण त्याच्यात बिईंग अ वुमन, बिईंग अ गर्ल, आमचे सगळ्यांचे ओपिनियन्स आमच्या क्रूनी घेतलेत, जे नेहमीच झालं असतं असं मला नाही वाटत.
0: मस्त. आणि हा तर आत्ता एक सिनेमा तू करतेच आहेस, पण ह्याच्या बरोबरीने इतरही तुझी काही कामं चालू आहेत का?
1: हो, तर मी आता सध्या फिल्म मध्ये जरासा ब्रेक आहे, तर मी जरा ऍड फिल्म वगैरे मध्ये काम करते. ते छोटे प्रोजेक्ट असतात, जरा एक आठवड्याचे, चार पाच दिवसाचे असे प्रोजेक्ट असतात. आणि म्युझिक व्हिडिओज मध्ये काम करते मी. ते कधी कधी एक दोन दिवसाचं शूट असतो, आणि त्याच्या आधी एक आठवडा आम्ही काम करतो ते शूट तयार करायच्या प्रेपरेशन मध्ये. आणि ह्याच्या आधी माझी एक फिल्म जी संपली डिसेंबर जॅन मध्येच, त्याचं नाव मसअप टँक आहे. ती चॉकबोर्ड एंटरटेनमेंटची मल्टीलिंग्वल फिल्म आहे, पण ती अजूनही एडिट मध्ये त्याचं काम चालू आहे तर त्याचं अजून रिलीज डेट आम्हाला माहित नाही. पण बाकी छोटे छोटे प्रोजेक्ट मी कायम चालूच ठेवते, त्याच्याने तुमचा एक्सपिरियन्स वाढतो, कॉन्टॅक्ट वाढतात अँड यू आर इन टच विथ द वर्क.
0: नक्कीच, प्रश्नच नाही, बरोबर आहे अगदी. आणि तू म्हणालीस तसं की आपण आपलं काम करत राहायचं, मग आपलं काम किंवा आपलं खणखणीत वाचतं म्हणतात ना तसं येते की काम बोलतं आपलं, त्यामुळे मग कोणी मुलगी आहे का मुलगा आहे का काय करताय तुम्ही हे कोणी मग विचारत नाही. काम दिसलं की ह्या, आणि हे क्रिएटिव्ह फील्ड आहे त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये तुझे सर्टिफिकेट्स बघण्यापेक्षा तू काय करतेय सत्ता हे बघणारेच दिसणार, कायम तेच बघत राहणार आहेत की तू काय काम केलं असते. त्यामुळे खूप छान गोष्ट सांगितलीस तू, घरच्यांचा सपोर्ट असणं हेही तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे हे सगळं असताना तू म्हणालीस ना की लहानपणापासून तुम्ही सगळेच घरचे मिळून सिनेमे बघत होतात, नाटकं बघत होतात, आवड होती. पण आवड असणं आणि त्या फील्डमध्ये जाणं, आपल्याला तेच करायला मिळणं ज्याची आपल्याला आवड आहे त्यात फरक असतो, तर तेव्हा असं कधीतरी वाटलं होतं का की बस हा मूवी किंवा हा डिरेक्टर हे म्हणजे मला हेच करायचंय असं वाटण्याचा एक काहीतरी असतो ना, म्हणजे काय म्हणतात टर्निंग पॉइंट आपण म्हणूया त्याला, की मला हेच करायचंय असं जेव्हा तुला वाटलं तर कुठल्या मूवी किंवा कुठल्या डिरेक्टरकडे बघून वाटलं का कसं काय?
1: आय थिंक प्रत्येक जी नवीन मी फिल्म बघते त्याच्याने जरा जरा असं माझ्या माइंडसेट मध्ये चेंज होतच राहतं. आय थिंक एक पर्टिक्युलर टर्निंग पॉइंट असण्यापेक्षा जरा ग्रॅज्युअल होतं माझ्यासाठी, म्हणजे वाव ह्याच्यात काम करायला किती मजा येईल किंवा मी करू शकते का, आणि असं करत करत स्लोली मला हे करायचंच आहे असं कुठल्या एका फिल्मपेक्षा कलेक्टिव्हली मी ज्या आयुष्यात सगळ्या फिल्म शोज नाटकं वगैरे बघितलेत त्या सगळ्याचं मला हेच झालं. मी एकदम लहान असताना शाळेत असताना नाटकात चिल्ड्रन्स ग्रुपमध्ये ऍक्टिंग सुद्धा करायचं मराठी नाटकात, तर ते सगळं करत करत स्लोली स्लोली इंटरेस्ट माझा वाढलाच. म्हणजे मी लहान असल्यापासून माझ्या फेवरेट म्हणजे कल होना हो झाली किंवा मराठी नाटकं जशी ऑल द बेस्ट वगैरे, साऊथ इंडियन मुव्हीज एस एस राजमौलीच्या मुव्हीज, मल्याळम सिनेमा, इंग्लिशमध्ये इटर्नल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड, क्रिस्टोफर नोलनच्या फिल्म्स, असं बघत बघत
0: वास्ट आहे हे फील्ड. त्यामुळे किती सांगू आणि किती नाही असंही होऊ शकतं की कुठलंच हे कमी नाही, आणि आपल्याला इतके उत्तमोत्तम काम झालेलं आहे या फील्डमध्ये. तर तू म्हणतेस तसं बरोबर आहे की भाषा कुठलीही असो, मराठी असो नाही तर मल्याळम, इंग्लिश असो नाही तर हिंदी, हे असंच चालू राहणार आहे. एवढं काम बघितल्यानंतर इन्स्पायर होत राहणं हे साहजिक आहे एकदम, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे.
1: फक्त मला असं की कुठल्या एका जॉनरला मला स्वतःला अडकून नाही ठेवायचं कधी. म्हणजे मी कॉलेजमध्ये सुद्धा प्रोजेक्ट करायचे ते असं नाही की फक्त ड्रामाची मूवी, फक्त सॅड, फक्त फनी, फक्त थ्रिलर, सगळ्या गोष्टी ट्राय करून बघावं असं मला वाटतं. म्हणजे फिल्म पण मी तशाच सगळ्या टाईप्सच्या बघते, माझं आउटपुट सुद्धा तसंच निघावं असं मला वाटतं
0: आणि तसंच निघेल. सगळे प्रकार हाताळायला तुला मिळोत ही यात शुभेच्छा आहेतच. पण त्याच्याबरोबर फक्त एकच जाता जाता तुला असं विचारायचं की हल्लीच्या काळात ना सगळेच जण कॅमेरा मोबाईलमुळे स्मार्टफोन हाताळणारे सगळेच जण स्वतःला खूप

0: स्मार्ट फोनमुळे स्मार्ट झालेले समजतात. तर सगळेच जण काय काय छोटे छोटे रील्स बनवत असतात, व्हिडिओज बनवत असतात. प्रत्येक जण स्वतःला असं डिरेक्टर समजायला लागलेला असतो की छान कॅमेरा आहे माझ्या फोनचा की मी बनवतो. त्यामुळे फोनवरती सुद्धा हल्ली इतक्या गोष्टी, छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स आणि छोट्या छोट्या गोष्टी केल्या जातात. तर तुला काय वाटतं ह्या सगळ्याकडे बघताना की माझा अभ्यास किंवा तुझ्यासारखे जे लोक आहेत तर मोबाईल हाताळणारे आणि तुम्ही ॲक्च्युली या फील्डमध्ये काम करणारा आणि मोठा प्रोफेशनल कॅमेरा हाताळणं, तर ह्यासाठी ह्यामध्ये तुला एक छोटीशी गंमत म्हणून विचारते की काय फरक आणि कसं काय वाटतं ह्यात तुला?
1: म्हणजे बऱ्याच लोकांच्या अशा कंप्लेंट्स असतात की मोबाईलमुळे किंवा रील्समुळे वगैरे लोकांचा अटेन्शन स्पॅन फार कमी झालाय, विच इज ट्रू. बऱ्याचशा मुव्हीज वगैरे ज्या थिएटरमध्ये बघण्यासाठी बनवल्या असतात ते लोक फोनमध्ये इलिगल डाऊनलोड करून वगैरे स्ट्रीम करून फोनमध्ये बघतात, तर ती फिल्मची जादू जरा निघून जाते. बट मला असं पण वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे नोट करायला की सगळ्यांच्या हातात कॅमेरा आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग इन अ वे की फिल्म मेकिंग फार डेमोक्रेटिक झालंय. आणि की ज्यांनी तुमच्याकडे आयडिया असेल तर तुम्हाला कुठल्या स्टुडिओनी बजेट देऊन कॅमेरा देऊन लोकेशन क्रू देऊन काम करून घ्यायची वेट करायची कोणाला गरज नाही. तुमच्या हातात कॅमेरा आहे, तुमच्या डोक्यात आयडिया आहे, तुम्ही फिल्म बनवा असं मला वाटतं. कारण मी पण लहान असताना आमच्याकडे फोन तसे इझिली अवेलेबल मे बी नव्हते. आमच्या टीव्ही पीसी वरती एक छोटासा वेबकॅम होता, त्याच्यावरती मी आणि माझा भाऊ आणि माझे कझिन्स बसून आम्ही खूप टाइमपास व्हिडिओ तसेही बनवायचो. ते आता लोकांसाठी जास्त इझी झालं. तर मला वाटतं की कोणीही आता कुठल्या गोष्टीचा कोणी हातात येऊन कॅमेरा द्यायचा वेट करायची गरज नाही. जर तुमच्याकडे आयडिया असेल तर तुम्ही फिल्म सहज बनवू शकता. आणि मोठ्या कॅमेराचा फरक एवढाच आहे की जेव्हा आपल्याला मोठ्या पडद्यावरती कुठली फिल्म बघायची असते ती त्या क्वालिटीमध्ये त्या स्केलवरती बघावी म्हणून 6K 8K फुटेज लागतात. तेवढे मोठे कॅमेरासाठी मोठे लाईट्स लागतात, मोठे लोकेशन, मोठे बजेट, ती स्केल वाढल्यामुळे होते. पण जर तुम्ही आयडिया चांगली म्हणून एक छोटीशी फिल्म बनवली, ती युट्यूबवर जरी टाकली तरी मिलियन्स ऑफ लोकांपर्यंत ती तशी सहज पोहोचू शकते. येस. आणि मी एक इंटरव्ह्यू जस्ट एका चांगल्या फिल्म मेकरचा बघितला की ज्याच्या तो सुद्धा 26 वर्षांचाच आहे, तर तो म्हणाला की तुम्ही 5 खराब फिल्म बनवा तरी मग 6वी चांगली बनेल. ते 5 खराब फिल्म बनवायला फोन नाही बनवली तरी काय हरकत आहे.
0: बरोबर आहे. खूप छान दृष्टिकोन आहे तुझा, खूप छान विचार आहेत तुझे, खूप मस्त बोललीस तू सगळ्या ह्या क्षेत्राबद्दल आणि तुझ्या या फील्ड बद्दल आणि सगळ्याच बद्दल. तुझे आता काही येणारे काही सांगण्यासारखे आम्हाला सांगण्यासारखे काही प्रोजेक्ट आहेत आता?
1: जस्ट मी हेच म्हणाले ते आता माझी पहिली म्हणजे मला मराठी चित्रपटात पहिला एक फिल्म माझी येते लग्न आणि बरंच काही, त्याच्यात पूजा सावंत मॅम लीड करतात प्रोजेक्टला. तर तो आता येत्या काही महिन्यात रिलीज होईल. तर आता सध्या माझा लाईव्ह प्रोजेक्ट तोच चालू आहे.
0: व्हेरी गुड. खूप छान. तुझ्या आता ह्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आणि येणाऱ्या सगळ्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी, तुझ्या पुढच्या सगळ्या करिअरसाठी तुला खूप छान त्याच्यामध्ये यश मिळू देत यासाठी खूप खूप मनापासनं आमच्या सगळ्यांकडून शुभेच्छा. ऑल द बेस्ट.
1: थँक्यू सो मच.
0: आणि
1: शोवर बोलल्याबद्दल सुद्धा
0: थँक्यू सो मच. तू सगळ्या ह्या क्षेत्राबद्दल खूप डिटेलमध्ये आणि खूप मस्त आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल. पुन्हा कधीतरी जेव्हा तू ह्या फील्डमध्ये अजून खूप काही छान करशील तेव्हा आपण नक्की तुझी भेट पुन्हा एकदा आपली होईल अशी मी अपेक्षा करते आणि इच्छा व्यक्त करते. येस. ओके. बाय महिका. थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
0: महिकाशी गप्पा मारत होतो आपण या सिनेमॅटोग्राफी आणि डिरेक्शन या फील्डबद्दल.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready, cohesive, Atmanirbhar. Safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.

0: FM Gold, खरा सोना।
1: या गाण्याबरोबरच युवा तरंग कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। युवा तरंग कार्यक्रमात आपण आपल्या युवा मैत्रिणीशी गप्पा मारल्या, गाणीही वेगवेगळी ऐकली। आता मात्र रंजक सफर कार्यक्रमात आपली भेट होईल लगेचच, काही क्षणातच। रंजक सफरमध्ये अर्थातच नेहमीप्रमाणे काही रंजक गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत। रंजक गोष्ट कोणती? खरं तर आजची जी गोष्ट आहे ती अगदी रोजची, आपल्या रोजच्या आयुष्यातली वापरातली गोष्ट आहे, पण तरीसुद्धा तिच्याबद्दल बोलणार आहोत। काही रंजक गोष्टी त्याच्यातनं आपल्याला समजणार आहेत। त्यामुळे ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राचे FM गोल्ड वाहिनी 11:59 मिनिटं म्हणजे 12 वाजलेले आहेत. 12 वाजता सुरू झालेला आहे आपला कार्यक्रम रंजक सफर. रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती जी आपण ऐकलेली असेल की खायला कोंडा आणि निजायला धोंडा, ही अगदी ऐकलेली म्हण. त्याचा अर्थ असा की निजल्यावर जसं खायला आपल्याला काहीतरी हवं, पोटाला हवंच, माणूस त्याच्यासाठीच सगळं काही करत असतो जन्मभर, तसंच निजल्यावरतीसुद्धा म्हणजे झोपल्यावरतीसुद्धा डोक्याखाली काहीतरी हवंच. मानेचे विकार असलेल्यांना डॉक्टरच सांगतात की डोक्याखाली कुठल्याही प्रकारे काहीही घेऊ नका म्हणून. पण ते जर सांगितलेलं नसेल तर प्रत्येकाला डोक्याखाली उशी लागते. प्रत्येकाची उशीची गरज निरनिराळी, कोणाला पातळ, कोणाला जाड, कोणाला दोन दोन, कोणाला अगदी सावरीच्या कापसाची मऊ मऊ, कोणाला जाड जाड तक्क्या लागतो. उशीचे प्रकार सुद्धा किती, छोट्याशा कुशनपासून तक्क्यापर्यंत मोठ्या गोष्टीपर्यंत. एखाद्या वेळेस उशी नसली तर डोक्याखाली हाताची घडी घेऊन झोपणारे सुद्धा अनेक जण आहेत. अशी ही उशी एक प्रकारे आपली मैत्रीणच असते. मनासारखी उशी मिळाली की शांत गाढ झोपेचं सुख मिळतं. काही जण म्हणतील की झोपताना झोप जेव्हा शांत लागते तेव्हा काहीही नसेल तरी सुद्धा चालतं, पण तरीसुद्धा ही उशी मात्र आपल्याला शांत गाढ झोपेचं सुख नक्की देते. इटुकल्या पिटुकल्या बाळाच्या डोक्याखाली सुद्धा आपण मऊमऊ चादरीची घडी ठेवतोच की लहानपणापासून, म्हणजे आपल्या जन्मापासूनच या उशीशी आपली पक्की गट ती झालेली असते. लहान मुलं घरात असली की मात्र या उशांचं काही खरं नसतं. रंगात आले की धबाधब उड्या मारायच्या, एकमेकांशी उशांनी मारामाऱ्या करायच्या, बिचाऱ्यांना अगदी खिळखिळं करून टाकतात. पण एकदा का झोपण्यासाठी उशीवर डोकं टेकलं की आपल्या विचारांची शृंखला चालू होते. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सगळं काही डोळ्यासमोरून सरकायला लागतं. या उशीबद्दल तुम्ही म्हणाल उशी हा काय विषय आहे, का बरं आठवली आज ही उशी, काहीही कारण नाही. सुट्टीमध्ये लहान मुलं एकत्र जमलेली होती, उशांची मारामारी सुरू होती आणि मग मोठ्या ज्या सगळ्या मैत्रिणी होत्या किंवा आम्ही ज्या कोणी बहिणी जे सगळेजण बसले होते ना गप्पा मारायला, त्या प्रत्येकाने पलंगावरती किंवा जिथे कुठे ठेवलेली उशी होती ती स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याच्यावर हात ठेवत

त्या उशीला कुरवाळत गप्पा सुरू झालेल्या होत्या. त्यामुळे म्हटलं तसं मानेखाली झोपायला उशी हवी असेल नसेल, ही उशी प्रत्येकाच्या हातात असतेच आणि प्रत्येकाच्या घरात सुद्धा दिसतेच. मोठ्या तक्क्यापासनं ते सोफ्यावरच्या कुशनपर्यंत कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या उशा आपल्याला घराघरांमध्ये बघायला मिळतात. याच उशांबद्दल आज आपण बोलतोय आपल्या रंजक सफर कार्यक्रमात.

जेव्हा मित्रमंडळ, नातेवाईक, बहीण भाऊ सगळेच जण आत्ताच्या या मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा कधीही सुट्ट्यांमध्ये एकत्र जमतात ना, तेव्हा हमखास अशी गोष्ट होते की झोपायचं नसतं, गप्पा मारायच्या असतात. आणि गप्पा मारताना मग तिथे जी काही उषा पांघरुणं जे काही ठेवलेलं असतं, चादरी अंथरलेल्या असतात, गाद्या गिरद्या जे काही असतं, त्याच्यावरती कोणीतरी एखादं जण लोळण घेतं, कोणीतरी आहे ती उशी अंगावरती म्हटलं तसं मांडीवरती ठेवतं, पत्त्यांचा डाव रंगतो. आपण पत्त्यांबद्दल सुद्धा मध्ये बोललो होतो त्याचं. तर त्यावेळेला ना मानेखाली झोपायला हवी असो नसो, उषा अशा वेळेला लागतातच, त्या हातात आपोआप येतात. त्याच्यावरती हात ठेवून ज्या गप्पा रंगतात ना, की जेव्हा मग गॉसिपिंग करायचं असेल किंवा काहीतरी मनमुराद हसायचं असेल अशा सगळ्या नातेवाईकांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर किंवा बहीण भावंडा जेव्हा जमतात तेव्हा हे सगळं करायचं असेल, तेव्हा या उषा का आपोआप हातात येतात काय माहिती. ही कुशन्स हातात येतात, त्या तक्क्यांवरती लोळलं जातं, अगदी सहजी घडणाऱ्या या गोष्टी आहेत. रंजक गोष्ट अशी की म्हटलं तसं की रंजक सफरमध्ये रंजक गोष्टी ही हव्यात, तर ह्या उशीचा शोध खरं म्हणजे ना 7000 इसवी सन पूर्व 7000 सुमारास मेसोपोटेमियामध्ये लागलेला होता. सुरुवातीच्या ह्या उशा होत्या त्या कापसाच्या नसून दगड आणि लाकडाच्या कोरलेल्या असायच्या. आणि त्यांचा मुख्य उद्देश काय होता, तर डोक्याला जे आत्ता आपण घेतो ना मऊ मऊ उशी तसा नसून, म्हणजे डोक्याला आराम देण्यासाठी, झोपण्यासाठी तसा नसून, झोपेत असताना कुठल्याही प्रकारचे कीटक मुंग्या जे काही आहेत ते नाक कान तोंडात जाऊ नये, हे हा त्याच्यामागे उद्देश होता. म्हणून डोकं जमिनीपासून उंच ठेवायला याचा उपयोग केला जायचा. त्यामुळे दगड किंवा म्हटलं तसं की लाकूड याच्यामध्ये कोरलेल्या उशीसारखा जो काही प्रकार होता त्याला आता उशी म्हणायचं. मग इजिप्तमध्ये सुद्धा होतं, चीनमध्ये होतं, ग्रीक रोमन संस्कृतीत असेल, मध्ययुगीन काळ युरोपमध्ये असेल, तर त्या सगळ्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सुरुवातीला अर्थातच सगळीकडे लाकूड, दगड, हस्तिदंती म्हणजे वेगवेगळे प्रकार वापरून उशा बनवल्या जात होत्या. त्याला उशी फक्त म्हणायचं, ती कडकच तो प्रकार होता जो काही होता तो. आणि मग हळूहळू जसजसा काळ बदलला, पुढे पुढे आपण जायला लागलो, तसतसं मग कापूस, गवत, पिसं असं सगळं जे मिळेल ते भरून हळूहळू त्याच्या कापडी उषा, ज्या आत्ता आपण वापरतो कापसाच्या, तशा मग आपल्याला घराघरात दिसायला लागल्या. सिंथेटिक कापूस, पॉलिस्टर, वेगवेगळे प्रकार, आता आपल्याला फोम, आता आपल्याला उशी डोक्याचा आकार घेणारी उशी सुद्धा बघायला मिळते की त्रास होऊ नये, पुन्हा ती सरळ होते. किती प्रकार आलेले आहेत आता, त्यामुळे म्हटलं तसं की किती काळापूर्वीपासून काय काय वापरलं जात होतं आणि आता आपण कुठपर्यंत येऊन पोचलेलो. काही जणांना हवी असते, काही जणांना नको असते, पण उशी ही घरामध्ये असतेच असते. म्हटलं तसं की आनंद, सुख, दुःख हे मनामध्ये जेव्हा येत असतात ना, चांगले वाईट क्षण, यश अपयश, मान अपमान, हे सगळं जेव्हा आपण अनुभवतो ना, जेव्हा मान टेकवतो गादीवरती, तेव्हा उशी हे सगळं अनुभवत असते. उशीवरती कार्यक्रम करावा हा विषय सुद्धा असंच बहुतेक, ती उशी माझ्या मांडीवर होती ठेवलेली नुसती, तेव्हाच सुचला असं म्हणायला हरकत नाही. सजावटीसाठी उपयुक्त पडते. सप्तरंगी छान कवर घालून जर छोट्या छोट्या गोलगोल, चौकोनी, त्रिकोणी अशा उषा जर कोचावरती, सोफ्यावरती आकर्षक पद्धतीने जर ठेवल्या तर घरही छान दिसतं. पंचतारांकित हॉटेल्स असतील बाहेरची तर लॉबीज, हे सगळं इतकं छान मनोवेधक दिसतं की सजावटीसाठी सुद्धा या गोष्टींचा आपण वापर करतो. जसं म्हटलं तसं की सुखदुःखाचे अनुभव, मग ती उशी अछान कुशीत घेतली जाते किंवा रडत असेल जर कोणी, तर अस्वस्थ, व्याकुळ, चिंतित मनाचे जे काही पाझर असतात डोळ्यातनं ओघळणारे, ते सगळे या उशींनी अनुभवलेले असतात. त्या उशीलाच ते चिंब भिजवून टाकतात,

उशीसारखा विषय घेतला म्हणून सगळ्यांना एवढं गंमत वाटते की खरंच उशी हा किती किरकोळ रोजच्या आयुष्यातला विषय आणि तो आपण आज रंजक सफरमध्ये गप्पा मारण्यासाठी घेऊ असं खरंच कुणाच्या मनात आलेलं नव्हतं. त्यामुळे इतके तुम्ही भरभरून फोन करताय, दूरध्वनीवरनं संपर्क साधताय त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू सो मच. पण गंमत अशी आहे की ही काही वेळेला हे विषय खूप साधे वाटतात, रोजच्या आयुष्यातले असतात, पण उशी ही असतेच की नाही आता प्रत्येकाच्या घरात असणारी ही गोष्ट आहे. आणि म्हटलं तसं की उशी असो नसो पांघरुणाची घडी सुद्धा करून मानेखाली घेतली जाते कधी कधी आधार म्हणून. आणि आत्ताच आपल्या एका मैत्रिणीने सांगितलं की वारी जेव्हा जाते तेव्हा वारीमध्ये सुद्धा निजायला खरंच धोंडा म्हणजे दगड मानेखाली घेतला जातो. आपल्या दुसऱ्या एका मैत्रिणीने सांगितलं की त्यांच्या गावाला जी बकुळीची फुलं मिळायची ती बकुळीची फुलं सुकल्यानंतर त्या उशीच्या आभऱ्यांमध्ये घालून ठेवायच्या की ती आठवणी येत. बघा साधी गोष्ट पण आपल्याला कशा कशाची आठवण करून देते आणि काही सांगता येत नाही. तसंच आहे जेव्हा आपण मान टेकतो आपली आपल्या अंथरुणावरती जिथे कुठे आपण झोपलेलो असू, बेड असेल, अंथरुण असेल, घातलेलं गादी असेल, जे काही, त्यावेळेला आपोआप विचारांची शृंखला अशी सुरू होते. भूत वर्तमान आणि भविष्य काळ सगळं डोळ्यासमोरून सरकत जातं आणि मग एखाद्या कवीला किंवा एखाद्या लेखकाला त्याला सुद्धा कदाचित असंच पडल्या पडल्या एखादी त्याची नवीन गोष्ट, नवीन कविता, नवीन कथानक ते कधी कुठे काय सुचेल सांगता येत नाही. त्या उशीमुळे सुद्धा कदाचित कधीतरी जागृत झालेलं असूच शकेल. तुम्हाला जशा इतक्या गोष्टी आठवल्या तसं कोणाला कुठे काय सुचेल काही सांगता येत नाही. आपण म्हटलं तसं की घराच्या जसं सजावटीसाठी, हॉटेल्समध्ये सजावटीसाठी आपण या गोष्टींचा वापर करतोच, पण मन आनंदी समाधानी तृप्त असेल तर येणारी सुखनिद्रा ही या उशीच्या संगतीत अनुभवली जाते. नाहीतर उशीला आपण कसे चिंब करून टाकतो हे आपण म्हणतोच. प्रेमीजनांच्या एकमेकांच्या आठवणीत जेव्हा आपण गाणी ऐकलेली आहेत हिंदी की या कुशीवरून त्या कुशीवर घालवलेल्या ज्या रात्री आहेत त्यासुद्धा या घरांनी उशीनी अनुभवलेल्या असतील. हिंदी चित्रपटातलं गाणं तर सगळ्यांना आठवत असेलच की करवटे बदलते रहे सारी रात हम. तर हा अनुभव विरहीजनांसाठी उशीचाच दिलासा, तळमळ जी आपण अनुभवतो ती उशीच जाणे. त्यामुळे दिवसभराच्या कष्टांनी थकला भागला जीव जेव्हा त्या उशीवरती अंथरुणावरती डोकं टेकवतो, विसावतो, तेव्हा आहा हा असं म्हणून ज्याला स्वर्गीय सुख मिळाल्याचा आनंद होतो. दिवसभराच्या कष्टांनी दमलेल्या शरीराची ती एक गरज असते आणि एकदा का गाढ निद्रेच्या कुशीत चिरलो की ती रात्र म्हणजे खूप छान गुड नाईट होते आणि स्वीट ड्रीम्सचा एक छान चित्रपट आपल्या डोळ्यासमोर सुरू होतो.

मानेला आराम मिळावा असं वाटत असेल तर उशीला योग्य तो मान खरं म्हणजे दिला पाहिजेच. उशी वापरावी का, ती कुठली वापरावी, कशी वापरावी, का वापरूच नाही आहे, हे सगळं आपल्याला हल्ली प्रश्न सतावत असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना शंका असते, त्यामुळे डॉक्टर्स पण वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगत असतात की मानदुखीचा त्रास होत असेल तर झोप त्याच्या मग उशी घ्यावी की नाही, गादीवर झोपायचं का कुठल्या कडक प्लॅटफॉर्मवरती झोपायचं. काहींना सवयच असते आता उशीशिवाय मला झोपच येणार नाही, पण हे किती गोष्टी असतात ना, ह्या किती छोट्या किती मामूली रोजची आयुष्यातली गोष्ट आहे, पण तरीसुद्धा गरजेच्या असतात, कारण शेवटी झोप हीच सगळ्यात गरजेची असते. आणि एकदा झोपल्यानंतर आपल्याला दुसरा दिवस दिसायला लागलेला असतो, त्यामुळे पूर्ण आराम मिळणं, ती झोप सुखाची शांततेची, म्हटलं तसं की गुड नाईट आणि स्वीट ड्रीम्स जे आपण म्हणतो तसं, ती झोप शांततेची असणं ही अत्यंत गरजेची असते. त्यामुळे डोकं मान आणि शरीराचा भाग एका विशिष्ट कोणामध्ये राहावा हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे ज्यांना सवय असेल त्यांना डॉक्टर सांगतात तसं की मग ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या गोष्टी करायला हव्यात. कोणाला डावीकडे उजवीकडे तो कुशीवर झोपण्याची सवय असते, कोणाला उपडं पूर्ण पालथं पोटावर झोपायची सवय असते. त्यामुळे प्रत्येकाला त्याची त्याची सवय, त्याची त्याची गरज, हे सगळं ओळखून आपण काय करायचं आणि आपला कम्फर्ट काय हे सगळ्यात महत्त्वाचं. झोप लागण्यासाठी कोणाला अगदी म्हटलं तसं की नुसतं पातळ काहीतरी अंथरूण असेल तरी चटईवर सुद्धा झोप लागते, कोणाला बेडवरती सुद्धा लागते. त्यामुळे ज्याच्या त्याचा कम्फर्ट, झोप चांगली लागणं यासाठी जे जे काही करायला लागत असेल ते करा. आणि उशी कशी घ्यायची, काय हवंय, काय करायचं आहे हे डॉक्टरांनाच अगदी जर विचारायची वेळ आली तर प्रॉपर सल्ला घ्या आणि वापरा. उशीचा एक रंजक इतिहासही आपण बघितला, रोजच्या वापरातली ही उशीही आपण बघितली. प्रश्न उत्तरं आहेत की नाही असेही प्रश्न मला सगळे विचारतात, त्यामुळे प्रश्न उत्तरांकडे सुद्धा आपण वळणार आहोत. पण अर्थातच गाणी ऐकतोय, उशीबद्दल बोलतोय, असंच पुढचंही गाणं ऐकूया आणि त्यानंतर मग प्रश्न उत्तरांकडे वळणार आहोतच आपण.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्झवर रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे। रंजक सफर कार्यक्रमात नेहमीप्रमाणेच प्रश्न उत्तरांची वेळ झालेली आहे। दूरध्वनी क्रमांक सांगते 4515 4134 आणि 4515 4135 4515 4134 आणि 4515 4135 हे आहेत दूरध्वनी क्रमांक। 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी। प्रश्न पहिला अर्थातच आज ज्यांच्याविषयी आपण बोललो त्या त्यांच्याविषयी प्रश्न विचारते। सूर्यकांत त्यांच्याविषयी एक प्रश्न विचारणार आहे, पण त्याही आधी आपण परवापासून ऐकत आहोतच सुमन कल्याणपूर यांच्याविषयी सुद्धा एक प्रश्न विचारते। सुमन ताई, आधी लता मंगेशकर, मग आशा भोसले आणि आता सुमन कल्याणपूर, या कोणीच आपल्यामध्ये नाहीत असं आपण कधीच म्हणू शकत नाही, कारण यांचे सूर यांचे स्वर कायम आपल्याबरोबर राहणार आहेत। मनातील नव्हे अंतर्मनातील भावना हृदयस्पंदनं व्यक्त करणारा संवेदनशील स्निग्ध आवाज लाभलेल्या सुमन कल्याणपूर यांनी भावगीतांच्या इतिहासातली काही पानं मंत्र भारून ठेवलेली आहेत असं त्यांच्याविषयी म्हटलेलं होतं एका ठिकाणी। त्यांच्या त्यांच्या एका चित्रपटाविषयी प्रश्न विचारते की एक चित्रपट त्याची निर्मिती केली गेलेली होती शिल्पकार जोग यांनी, त्याचे संगीतकार होते यशवंत देव, त्यांनी सुमनताईंकडून एक गाणं गाऊन घेतलेलं होतं प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, पण दुर्दैवानी तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही। तुम्ही आता कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा सुमनताईंबद्दल इतकं वाचत आहात ऐकत आहातच, तर ह्या चित्रपटाचं नाव तुम्हाला माहिती आहे का ते सांगा। आपण त्यांची गाणीसुद्धा आपण सुमनताईंच्या आवाजातली ऐकणार आहोत। शिल्पकार जोग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती, संगीतकार होते यशवंत देव, त्यांनी सुमनताईंकडनं एक गाणं गाऊन घेतलेलं होतं की प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे। दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही। हा चित्रपट कोणता होता, त्याचं नाव काय होतं, ते आजच्या कार्यक्रमातला हा पहिला प्रश्न आहे की जो चित्रपट प्रदर्शित झालाच नाही त्या चित्रपटाचं नाव काय होतं ते तुम्ही सांगा। लगेच फोन करा

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTech Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.
2: अगर रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
3: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
4: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। pmsuryaghar.gov.in वर।

पहिला प्रश्न विचारलेला होता आजच्या कार्यक्रमातला. सुमन कल्याणपूर यांचा एक चित्रपटाची निर्मिती झालेली होती आणि त्या चित्रपटातलं सुमनताईंकडनं एक गाणं गाऊन घेतलेलं होतं संगीतकार यशवंत देव यांनी, पण तो चित्रपट पुढे आलाच नाही, प्रदर्शित झाला नाही. त्या चित्रपटाचं नाव काय असं मी विचारलेलं होतं. त्या चित्रपटाचं नाव होतं शुक्राची चांदणी. शुक्राची चांदणी हा तो चित्रपट होता ज्याच्यामध्ये प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे अशा असं एक गाणं त्यांनी गायलेलं होतं. दीपाली विचारे, माधुरी पोटे, शुभांगी कारेकर आणि रती पेडणेकर एवढ्यांनीच आज उत्तरं बरोबर दिलेली आहेत. मिलिंद ताफेरकर यांनी प्रयत्न केला पण त्यांचं अर्धवट उत्तर बरोबर होतं, पण हरकत नाही, प्रयत्न केला त्यांनी. तर आता पुढच्या प्रश्नासाठी तयार रहा सगळेजण आणि उत्तरं द्या. आत्ता मी आज सकाळी तुम्हाला प्रश्न विचारलेला, प्रश्न नव्हता विचारला, सकाळी मी तुम्हाला माहिती दिलेली होती सूर्यकांत यांच्याविषयी, तर त्यात तितलीच माहितीतलीच एक गोष्ट मी तुम्हाला विचारते. आजच्या कार्यक्रमातला हा पुढचा प्रश्न असणार आहे. सूर्यकांत यांच्याविषयी जेव्हा आपण जाणून घेतलं सकाळी, तेव्हा आपण म्हटलं तसं की 1938 रुपेरी पडद्यावरती पदार्पण करण्याची संधी त्यांना मिळालेली होती. शालेय शिक्षण सुरू होतं, मन अभिनय याकडे ओढ घेतच होतं. त्यावेळेला त्यांनी 1943 एका चित्रपटामध्ये काम केलं आणि त्या चित्रपटामध्ये त्या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून त्यांचं नाव भालजींनी सूर्यकांत असं ठेवलं असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. कोणत्या चित्रपटापासून त्यांचं नाव सूर्यकांत असं ठेवलं गेलं, पुढे याच नावाने ते चित्रपटामध्ये लोकप्रिय झाले, तर कोणता हा चित्रपट होता ज्याच्यापासून श्रेयनामावलीत त्यांचं नाव सूर्यकांत आलं आणि पुढे तेच नाव राहिलं. लगेच फोन करा आणि उत्तर द्या. तुम्हाला दूरध्वनी क्रमांक आता माहिती आहेतच, लगेच फोन करा.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: भरपूर फोन आहेत श्रोत्यांचे सगळ्या, त्यामुळे आता उत्तर तर सांगते, उत्तर बरोबर काय आहे ते। प्रश्न विचारलेला होता मी मगाशी की कोणत्या चित्रपटापासून श्रेयनामावलीत पहिल्यांदा सूर्यकांत हे नाव भालजींनी दिलं आणि त्या चित्रपटापासून पुढे त्याच नावाने ते चित्रपटात लोकप्रिय झाले, तो चित्रपट होता बहिर्जी नाईक। 1943 भालजींच्या बहिर्जी नाईक या चित्रपटात सूर्यकांत यांनी भूमिका केली, त्याच्यामध्ये सूर्यकांत हे नाव त्यांना देण्यात आलं आणि तिथपासून त्यांनी सूर्यकांत या नावानेच पुढे ते चित्रपटसृष्टीमध्ये गाजले, अख्खा काळ त्यांनी गाजवला। उत्तर बरोबर दिलेल्यांची नावं सांगते। दीपाली विचारे, शुभांगी कारेकर, मिलिंद टिपणेस, माधुरी पोटे, प्रमोद राऊत धाराशिव, शुभलक्ष्मी मस्तकार, मंगला शेठ, मंगेश दामले, रती पेडणेकर आणि दीपा पालकर या सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिलेली आहेत। सकाळपासून आपल्याला ज्यांनी ज्यांनी फोनवरून संपर्क साधला, प्रज्ञा वनारसे, सुहास पांडे, काशीनाथ क्रणवंत, शुभांगी कारेकर, स्मिता पालकर, मिलिंद टिपणेस, हेमा डोईफोडे, प्रकाश कुलकर्णी आणि वसुमती ठोसर या सगळ्यांनी कार्यक्रम मुलाखत खूप आवडती असं सगळ्यांनी सांगितलं, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद। कार्यक्रमात आता प्रश्न उत्तर इथेच थांबवूया, पण एक दोन गाणी मात्र नक्की जाता जाता ऐकूया।

12:56 झालेली आहेत. आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत रंजक सफर या कार्यक्रमातलं, म्हणजे आपल्या आजच्या संपूर्ण कार्यक्रमातलं. पुन्हा आपली भेट लवकरच होईल, तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. या गीतासह मी दीप्ती लेले आजच्या आपल्या या कार्यक्रमातनं निरोप घेते. धन्यवाद.

0: क्षेत्र में उच्च शिक्षा प्राप्त की है।
1: भारताच्या शेजारी प्रथम, ॲक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमार हा एक महत्त्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमारचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं CBSEनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं CBSEनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत, संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं, तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
2: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
1: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल, मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ

0: पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026ची अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानान ओम्बारुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: रामप्रकाश वर्मा के साथ बात करें राज कपूर साहब की उपलब्धियों की, तो सन 1971 में उन्हें पद्म भूषण पुरस्कार से नवाजा गया और सन 1987 में हिंदी सिनेमा के सर्वोच्च पुरस्कार दादा साहेब फाल्के पुरस्कार से भी सम्मानित किया गया. इसके अलावा उन्हें कई बार सर्वश्रेष्ठ अभिनेता और सर्वश्रेष्ठ निर्देशक के लिए फिल्म फेयर पुरस्कारों से सम्मानित किया गया.

नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विद्या खांडवे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम संगती होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात

वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.